बहुजन हिताय बहुजन सुखाय। नमस्कार सुप्रभात रसिक हो। गेली 9 दशकं जी धून आपल्या घराघराचा आणि मनामनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे, त्या आपल्या लाडक्या आकाशवाणीने आपल्या दिमाखदार प्रवासाची तब्बल 90 वर्षे पूर्ण केली आहेत। माहिती, शिक्षण आणि निखळ मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच आपली आकाशवाणी। आणि एवढंच नव्हे तर रसिक हो दुहेरी आनंदाची गोष्ट म्हणजे आकाशवाणी इंदूर केंद्रचे सुद्धा 71 वर्ष पूर्ण झाले आहेत। ये आकाशवाणी का इंदौर केंद्र है, हे शब्द ऐकता क्षणी एक वेगळाच अभिमान दाटून येतो। आकाशवाणी इंदूर केंद्राने स्थानिक कला, साहित्य, संस्कृती आणि परंपरासह मराठी संस्कृती आणि साहित्याला पण एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं। आणि अर्थातच या सगळ्या प्रवासाच्या सफलतेमध्ये सगळ्यात मोठा वाटा आमच्या रसिक श्रोत्यांचा। आपला हा प्रेम आणि आपली ही साथ अशीच राहो या नवीन आशा, नवीन ऊर्जासह आकाशवाणी मराठीच्या आजच्या या नवीन भागात मी डॉक्टर कांचन शेंदोणीकर आपलं खूप खूप स्वागत करते। मित्र हो, येत्या 6 जूनला शिवराजाभिषेक दिवस, याच दिवशी आपले राजे सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले। काय आहे या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया कार्यक्रमाच्या पुढच्या भागात, पण त्याआधी 2 गोष्टी। भारतीय संगीत विश्वाच्या सरगमचा एक अजून स्वर आपल्यापासून हिरवला गेला आहे। ख्यात गायिका सुमन कल्याणपूरकर यांच्या आत्मेस शांती लाभो हीच श्रीचरणी सुमनांजली। ओम शांती। आणि आता शिवबाचा अंगार आमुच्या नसा नसात हा पेटतो, निर्भीड छाती घेऊन आम्ही मृत्यूलाही नडतो, मातृभूमीच्या रक्षणासाठी हीच आमची प्रीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती।

ऐकत होतो शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती। स्वर पंडित हृदयनाथ मंगेशकर, संगीत आनंद घन, शब्दरचना शांताबाई शेळके आणि चित्रपट मराठा तितका मिळवावा। 6 जून 1674 एक तारीख मात्र नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर अभिमानाचा शहारा आणणारा दिवस। याच दिवशी रायगडावर आपले राजे अधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज झाले। मित्रहो कसा असेल ना तो सोहळा? 32 मण सुवर्णाचे सिंहासन, त्यावर विराजमान आपले राजे, चहूबाजूंनी होणारा तो जय जयकार आणि गडावरून सुटणारा तो अभिमानाचा वारा। केवळ कल्पनेनेच डोळे पाणावले ना, अंगाला शहारा पण आला आणि रक्तात वाहू लागला तो स्वाभिमान। हो ना, हुश होते हो? हा राजाभिषेक केवळ राजाभिषेक नव्हता, तर तो इथल्या मातीच्या कष्टकरी रयतेचा, प्रत्येक स्त्री अस्मितेचा आणि प्रत्येक मावळ्याच्या स्वाभिमानाचा राजाभिषेक होता। आपला राजा नुसतं राज्य विस्तारासाठी दुसऱ्यांचं राज्य बळजबरीनं हडपणारा हापापलेरा राजा नव्हता, तर त्यांची महत्वाकांक्षा स्वराज्य स्थापन करून सुराज्याचा मार्ग प्रशस्त करविण्याची होती। त्यांनी माणसं जपली आणि रयतेचे राजे झाले। ते श्रीमंत योगी होते, तर मग का अशा थोर राजाला सिंहासनाधीश्वर व्हावंसं वाटलं? कसा होता हा राजाभिषेक सोहळा? काय होती महाराजांची कीर्ती? यातनं आपण काय घेऊ शकतो? हे सगळं जाणून घ्यायला आम्ही भेट दिली श्री चंद्रकांत भालेराव यांना। सेवानिवृत्तीनंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या इतिहासाचा संशोधन करून ससंदर्भ पुस्तकं लिहिली। त्यांच्यावर मंचीय कार्यक्रम देशभरात आपण करत आहातच। याचबरोबर माऊली फाउंडेशन मुंबईसोबत आपण समाजसेवेचे कार्यसुद्धा करताय। पुस्तक विक्रीतून प्राप्त अर्थलाभसुद्धा आपण ह्याच कामात उपयोग करताय। अशा व्यक्तिमत्वाच्या मुखी ऐकूया शिवराजाभिषेकाचा महत्त्व।

0: नमस्कार, सर्वात आधी आकाशवाणी तर्फे आपलं खूप खूप स्वागत. कसे आहात?
1: छान, बढिया, मस्त आहोत.
0: येत्या 6 जूनला शिवराजाभिषेक दिवस 1674 ला याच दिवशी आपल्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजच्या रूपाने सज्ज झाला. या दिवसानिमित्त आज आपली भेट झाली आहे. तर ह्यालाच जोडून आपल्याला माझा पहिला प्रश्न असा की हा केवळ एक राजा

0: चे राजाभिषेक नसून एका सार्वभौम राष्ट्राचे स्वप्न साकारणे होते. या ऐतिहासिक घटनेचा महत्व तुम्ही आजच्या पिढीला कसं सांगाल?
1: वास्तविक पाहिलं तर बाहेरून जे भारी आक्रांत आले आपल्याकडे त्यांनी इथे येऊन आपली ताजपोशी केली. पण द्वापर युगापासून घेऊन शिवाजी महाराजांपर्यंत कोणत्याही हिंदू राजाचं असं मोठं सार्वभौमिक दृष्टीने राज्याभिषेक झालेलं कुठेही रेकॉर्ड नव्हतं. तर काशीचे वेदाचार्य जे गागा भट होते ते फार विद्वान होते आणि त्या टायमाला हिंदू संस्कृती हिंदू धर्मविधी जेवढी होती तिथं ती काशीच्या पंडितांच्या साह्यानेच संचालित होत होती. तेच एसएसटी ऑथेंटिक होते. म्हणून त्यांनी एक प्रस्ताव दिला की हिंदवी स्वराज्यासाठी एक कोणतं तरी सिंहासन हवं, छत्र हवं आणि त्याचा छत्रपती हवा. तर त्यावेळेस त्यांनी आकलन केलं तर त्यांना शिवाजी राजाच एक असा राजा दिसला की तोच हिंदवी स्वराज्याचं नेतृत्व करू शकतो. आणि म्हणून त्यांनी काशीहून राजगडला येऊन आणि राजाला राजा जिजाबाई साहेबांना राजाला हे निमंत्रण दिलं की आदेश दिला एक प्रकारे की तुम्ही आता हिंदवी स्वराज्यासाठी राज्याभिषेक करा.
0: हा एक खूप मोठा सोहळा होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घेण्याची गरज का भासली? म्हणजे त्यामागील राजकीय आणि सामाजिक कारणे काय होती?
1: मुळात शिवाजी राजा राज्याभिषेक स्वतःचा राज्याभिषेक करण्यामध्ये इंटरेस्टेड नव्हते. द्वापर युगानंतर जो एकाचाही हिंदू राजाचा राज्याभिषेक झाला हे जेव्हा आढळलं तेव्हा गागाभट्टांनी स्वतःनी एक राज्याभिषेक प्रयोग म्हणून ग्रंथची रचना केली. त्याच्या त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झालं. आणि ते याच्यासाठी हवं होतं की हिंदवी स्वराज्याला एक छत्रपती हवा, सिंहासन हवा, याच्यासाठी हवं.
0: खरंच शिवराज्याभिषेक हा त्या काळातला एक मोठा सोहळा झाला. काशीतले थोर पुरोहित गागाभट्ट यांनी हा सोहळा पार केला जसं तुम्ही आता सांगितलं आणि देशी विदेशी तत्कालीन काही लोकांनी याची भव्यता नोंद सुद्धा केली आहे. तर कसा होता हा सोहळा आणि काय काय झालं हे थोडक्यात आमच्या श्रोत्यांना जर आपण सांगू शकाल.
1: आता राज्याभिषेक प्रयोग ग्रंथाच्या अनुषंगानेच ती सगळी कार्यवाही झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या टायमाला सप्त नदीचं पाणी आणून पवित्र नदीचं पाणी आणू, पूर्व पश्चिम दक्षिण तिन्ही ठिकाणच्या सागराचं पाणी आणू, सगळ्या प्राणी यांचं पाणी आणून राज्याभिषेकच्या उपयोगामध्ये आणलं गेलं, सिंहासन सोन्याचं बनवलं गेलं आणि एक अंबारी सुरतला जेव्हा सुरतून हस्तगत केली एक अंबारी सुरतून हस्तगत केली होती त्या शिवाजी महाराजांच्या मोरोपंतांनी व्यंग केला त्यावेळेस की साहेब ये अंबारी जो है आपको औरंगजेबने राज्याभिषेक के रूप में आपको पुरस्कार में दी है. त्या टायमाची म्हणजे गोष्ट सांगतो. आणि त्याच्यानंतर काय झालं रायगड खूप मोठा रायगड काय होतं समुद्र तळापासून 450 फूटवर आणि भूतळापासून 2700 फूटवर होता. त्या टायमाला एवढी विहंगम दृश्य होता तो आणि इतकी कट म्हणजे त्याला म्हणतो ना कठीण घाट क्षेत्र वगैरे होता. आणि त्या याला आज अजून सुद्धा तिथे रोपवे पायी जाणं फार कमी लोक करतात तर अजूनही चढणं त्याला अवघड आहे. त्या टायमाला शिवाजी महाराजांचे घुडसवार शिवाजी महाराजांचे लोक पायीवर चढत होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या राज्याभिषेकच्या समारंभामध्ये अंग्रेज फिरंगी डच गोवाकारी सगळे लोक आले होते. तर त्यांनी वर जे धिप्पाड हाती गारवर जेव्हा पाहिलंय तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलंय. तर दोन अंग्रेज तर असे तोंडात बोटं ठेवून पाहत होते की हत्त्यांना यांना गडावर कसं आणलं. तर त्या याची भव्यता अशी होती त्या राज्याभिषेकाची भव्यता अशी होती की त्याला म्हणजे त्याची कल्पना करणंच अवघड आहे. म्हणजे घोड्यावर बसून आम्ही तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता असे मार्केट बनवले होते. असं नाही की घुडसवार लोकांना खाली उतरून दुकानापर्यंत जायचं आहे तर घोड्यावर बसल्या बसल्या त्या दुकानीवरनं आपल्या वस्तू खरेदी करू शकत होते. एवढी व्यवस्था बंद ठेवली होती. आणि कमीत कमी महिनाभर पूर्ण राजगड रायगडवर जसे आपल्या ते स्ट्रीट लाईट असते ना तसे लॅम्प लागले होते मशाली जळत होत्या आणि दिवसा रात्र दिवस सारखा वाटत होता अशी भव्यता होती. तर फार म्हणजे त्याचं वर्णन करणंच म्हणजे शब्द कमी पडतील आपल्याला.
0: खरंच हे ऐकूनच किती अभिमानास्पद वाटत. अर्थातच महाराजांच्या प्रत्येकच निर्णयामागे राजकीय लष्करी सामाजिक आर्थिक किंवा भौगोलिक रणनीती

0: भीती असायची. तर राजाभिषेक रायगडावर झाला आणि रायगड ही राजधानी झाली. त्यामागे महाराजांचा काय विचार होता?
1: महाराजांची युद्धनीती, रणनीती वगैरे, आर्थिक नीती वगैरे सगळं, पण महाराजांचा एक मूळ गुण अजूनपर्यंत लोकांच्या समोर आलेला नाही आहे. महाराजांमध्ये एक विशेष गुण होता, तो होता युक्तिवादाचा. मग तो युक्तिवाद त्यांनी अफजल खानच्या वेळेस वापरला, युक्तिवाद तो शाहिस्ता खान बरोबर वापरला, तो युक्तिवाद त्यांनी आग्र्याहून मुक्त होताना वापरला, तोच युक्तिवाद त्यांनी पन्हाळगडहून मुक्तीसाठी वापरला. म्हणजे 80% युक्तिवादाचा उपयोग करून त्या पूर्ण अभियानमध्ये, त्या पूर्ण मोहिममध्ये त्यांना सफलता मिळून गेली होती. फक्त थोडीशी सुरक्षेसाठी जे 10-20% होते त्याच्यासाठी त्यांना युद्ध करावं लागलं. तर त्यांनी ही रायगडाची उंचाई पाहून, रायगडाची विकटता पाहून, आणि दुसरी एक आणखीन विशेषता होती, दुसऱ्या गडांवरनं जर माणसाला खाली सजा देऊन जाण्यासाठी फेकलं तर तो माणूस वाचण्याची शक्यता होती. पण रायगडमध्ये एक विशेषता, अशी विशेषता होती, ते तळेकोट जे म्हणतं तिथे एक वेगळाच एक स्पॉट असायचा तिथे त्या टायमात. तिथंना फेकल्यावर कोणचाही माणूस जिवंत राहू नसतो शकत, ही रायगडची विशेषता होती. आणि रायगडला महाराजांनी स्वतःनी म्हणजे रायगडचा जे विकास केला, डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, ते केलं ते महाराजांनी स्वतःच्या निर्देशनमध्ये करवलं. त्यांना त्यांची एक वेगळी कल्पना होती, एक राज्याची राजधानी बनवायची, त्या हिशोबाने सगळी व्यवस्था त्यांनी तिथे ठेवली होती. आणि एक अप्रोच, दुश्मनला आपल्या निवासस्थानापर्यंत अप्रोच इझी नको, सरळ नको, त्या दृष्टीने रायगड सगळ्यात मोठं हे होतं. आपल्या माळवामध्ये जसं सतपुडा, विंध्याचल वगैरे आहे, राजस्थानमध्ये अरावली वगैरे आहे, तसंच महाराष्ट्रामध्ये सह्याद्री हा एक वेळी हे आहे. तर सह्याद्रीमध्ये येऊन युद्ध करणं कोणत्याही भारी आक्रांताला जमत नव्हतं, ते त्याच्या आधीच नव्हते. आणि त्यावरनं मराठ्यांची एक गनिमी कावा शैली होती, युद्धशैली गनिमी कावा, म्हणजे आजकालच्या काळात आपण त्याला गुरिल्ला युद्ध म्हणतो. तर त्या गुरिल्ला युद्धाला ते पहाडीवाला जो क्षेत्र असायचा तो बिलकुल अप्रोप्रिएट होता. आणि त्यामुळे 80% युद्धामध्ये मराठे लोकांना सफलता मिळाली. आणि त्याच परिवेशामध्ये रायगड हे पूर्ण महत्वाचं, भौगोलिक दृष्टीने महत्वाचं होतं, म्हणून त्याला राजधानी बनवला.
0: पुढचा प्रश्न असा की राज्याभिषेकावेळी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली आणि शिवराई नाणी आणि राज्याभिषेक शक सुरू केला होता, तर यावरून त्यांची दूरदृष्टी कशी दिसून येते?
1: हे पहा, महाराजांची दूरदृष्टी तर भयंकरच, म्हणजे त्याच्यामध्ये काही वादच नव्हता. 11व्या वर्षी त्यांनी स्वराज्य, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रोहिडेश्वर शपथ घेतली, आणि ते राज्य सिंहासा राज्याभिषेकपर्यंत आले, म्हणजे हे दूरदृष्टीचे परिणाम तुम्हाला दिसूनच राहिले. तर त्यामध्ये तर काही वादच नाही. आणि प्रत्येक राजाच्या राज्य सिंहास राज्याभिषेक नंतर नाणी त्यांच्या नावाने निघती, सदी बनत, विक्रम संवत आहे, सगळंच बनतं. इव्हन संभाजीराजाच्या नावाने पण सदी आहे. तर असा काही विशेष नाही. विशेष म्हणजे तुम्हाला आणखीन एक दाखवायचं आहे की महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर 3 मुख्य काम केले. मराठी एक शब्दकोश तयार केला आपला, आणि त्या पूर्वीच्या शब्दांमध्ये जे फारसी आणि अरबी हे जे शब्द होते त्यांचा निघले, त्यांना काढून त्याच्या जागी मराठी मराठी शब्दांचा समावेश केला. हे सगळ्यात मोठं महत्वपूर्ण होतं. त्याच्यामुळे काय झालं की पुढचे जेवढेही मराठी साम्राज्य स्थापित करणारे किंवा वाढवणारे लोक आले, विस्तार करणारे आले, त्या लोकांना आपल्या भाषेचं महत्व कळलं आणि आपल्या भाषेमध्ये बोलचाल करण्याची त्यांना प्रवृत्ती झाली. दुसरी गोष्ट काय केली की महाराजांनी आपले छोटे छोटे सैन्यदल बनवले. कशासाठी? की आपलं स्वराज्य विस्तार व्हावं म्हणून. आणि त्या माध्यमाने महाराजांनी जमिनी प्रथा, जमिनी जागिरी प्रथा वगैरे सगळ्या संपवून टाकल्या. फक्त स्वराज्यासाठी जो प्रतिबद्ध आहे त्यालाच स्वराज्यामध्ये महत्व मिळेल. हे अष्टप्रधान वगैरे एक तर वर्किंगसाठी, प्रशासनिक व्यवस्थेसाठी जे करतात ते सगळेच जण करतात आणि करायलाही हवं. अर्थव्यवस्था कोण पाहिल, विदेश व्यवस्था कोण पाहिल, सगळं घे, तर याचे हे एक प्रक्रिया असते, एक वेगळी प्रशासन, तर ती महाराजांनी केली. पण विशेष लोक ते महाराजांनी एक तर शब्दकोश नवीन बनवला, दुसरं हिंदू चे जे गीता, भागवत किंवा रामायण, महाभारत यांच्या प्रचार प्रसारासाठी काय व्यवस्था घ्यायची, छापील व्यवस्था कशी करायची किंवा हस्तलेखनमध्ये त्याचा कशा काप्या तयार होतील या गोष्टींकडे लक्ष केलं. आणि दुसरं, पुरंदरला महाराजांनी हत्यार कारखाना बनवला, पुरंदर किल्ल्यावर हत्यारचा कारखाना बनवला. त्या टायमाला महाराज हत्यार स्वतः हात लावून पाहत होते आणि 50-50 किलो 60-60 किलोच्या तलवारी बनायच्या. कल्पना करा, त्या टायमाला हत्यार बनवण्याचा कारखाना बनवायचा काही मजाक नव्हतं ना. आणि किती महाराजांकडे किती सेना होती माहितीये तुम्हाला? 10,000 पैदल सेना होती, 5,000-8,000 जवळजवळ अश्वसेना होती. एवढ्या लोकांसाठी हत्यार बनवणं वगैरे केवढा मोठा व्याप असेल तो. हे दूरदर्शितामुळे झालं. तो पहिला तुमचा प्रश्न होता, हे सगळं काम दूरदर्शितामुळे झालं. म्हणजे महाराजांना हे माहिती होतं की आपला राष्ट्र वाढणार आहे, आपले हिंदू स्वराज्य पुढे स्थापित होणार आहे, त्याची पुढे विस्तार होणार आहे, त्या हिशोबानेच ते पायचाल करत होते.
0: खरंच महाराजांसारखे दुसरे होणे. आजच्या आधुनिक काळात शिवराजाभिषेक दिन साजरा करणे हा किती गरजेचा आहे, यामुळे तरुणांना काय प्रेरणा मिळावी?
1: आता राज्याभिषेक दिवस साजरा करणं आणि त्याच्याबद्दल माहिती असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. आता मी इथे तुम्हाला दोन गोष्टी सांगेन. शिवाजी महाराजांची जर कोणाची तुलना करायची असेल तर ते फक्त भगवान कृष्णाचीच करू शकतो आपण. दोघांमध्ये खूप साम्य होतं, आहे ना. कृष्णांना लहानपणापासूनच जे आहे शत्रूंची भे होती. कृष्णाला लहानपणी कंस वंशा झाला, महाराजांना अफजलवध आला. कृष्ण आणि हे दोघं जण कारावासातून मुक्तीसाठी संघर्ष केला शिवाजी महाराजांनी पण. हे दोघं सागरप्रेमी होते, एकाने सागर किनारे द्वारका बनवली, दुसऱ्याने सागर किनारे सिंधुदुर्ग बनवला. हा, आणि या दोघांचेही काय होतं की या दोघांनी जो वाद प्रसिद्ध हे केला म्हणजे स्थापित केला त्याची, म्हणजे जसं कृष्णाने गीता ज्ञानच्या माध्यमाने आजपर्यंत लोक अभ्यस्त होतात ते गीतापाठ, तसंच महाराजांनी एकाच्या माध्यमाने स्वराज्य स्थापना केली. त्या दोन्हींकडे आजची जी नवीन पिढी आहे यांचं लक्ष वेधणं जरुरी आहे. या दोघांनाही नुसतं एक दिवस साजरा करून नाही, सतत गीता ज्ञान पण मिळालं पाहिजे आणि एकता ज्ञान पण मिळालं पाहिजे. तेव्हाच त्या लोकांना सनातनची आणि स्वराज्याची महिमा कळेल.
0: खूपच सुंदर गोष्ट. श्री चंद्रकांत भालेराव यांचं मी आकाशवाणीतर्फे विशेष हार्दिक आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून या विशेष घटनेचा ऐतिहासिक आणि सामाजिक महत्व आपल्याला सांगितलं. धन्यवाद.

श्रोते हो, तर मुलाखत मध्ये काकांनी किती सुंदर रीत्या महाराजांची दूरदृष्टी समजवली. त्यांनी गड किल्ले बांधले, आरमार उभारलं, पर्यावरण रक्षणाचे नियम बनवले, न्याय स्थापना केली, स्त्री अस्मितेला प्राणप्राणाचे प्रश्न बनवले, रण केले, पण विजयानंतर कुठेही ढील दिली नाही, बेसावत तर ते नाहीच नाही. सतत स्वराज्याची पुढची वाटचाल करत राहिले. रुतबा असा की शत्रूसुद्धा प्रशंसा केल्याशिवाय नाही राहू शकला. मग अशा राजाच्या राज्याभिषेकाच्या दिवशी एक सोहळा मात्र नाही करायचा. असं करून चालणारच नाही. मग आम्ही तुम्ही काय करावं? आपल्या महाराजांच्या विचारांचा अनुसरण, आपल्या कर्तव्यांची जाणीव आणि त्यांना वहन करायचा एक नैतिक प्रयत्न, स्त्री अस्मितेचे रक्षण आणि हे सगळं करत असताना निसर्गाची जपणूक, हे सर्व गुण आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात आणलेच पाहिजे. हीच महाराजांसाठी खरी मानवंदना ठरेल. तर मित्र हो, आता वेळ झाली आहे राष्ट्रवंदनाची. ऐकूया स्वराज्याचे गीत, स्वराष्ट्राची जयोस्तुती, गायिका लता मंगेशकर आणि शब्द विनायक दामोदर सावरकरांचे.

ऐकत होतो विनायक दामोदर सावरकर द्वारा लेखनीबद्ध ही राष्ट्रवंदना, ज्याला स्वर लाभले लता मंगेशकर यांचे। आज महाराजांबद्दल बोलताना मला आढळलं की खरंच काय दृष्टी असेल की सातत्याने चालणाऱ्या त्यांच्या मोहीम, राजनीती, युद्ध आणि व्यवस्थापन

कार्याबरोबर त्यांनी निसर्ग संगोपनाला पण महत्त्व दिलं. अर्थातच त्यांना यांची जाणीव असावीच, कारण त्यांच्या मोहिमा लक्षात घेतल्या की दिसून येतं की निसर्गसुद्धा मावळ्यासारखाच त्यांच्या रणनीती आणि युद्धाचा भागच होता. येत्या 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस आपण काय करणार? एक दिवस झाड लावून फोटो मिरवणार की सेव्ह नेचर असे स्टेटस लावणार? आणि हे पुरेसं आहे का? निसर्गाच्या अप्रत्याशित घडामोडी लक्षात येते आहे का? उन्हाळा असह्य झालाय, पाऊस लहरी झालाय, हा इशाराच आहे. आपण मोठे बदल नाही घडवू शकत, मान्य आहे, पण बदल तर छोट्या प्रयत्नांनी पण घडू शकेल. कारण वसुंधरा आपल्याला पूर्वजांकडून मिळालेली मालमत्ता नाही, ही आपण आपल्या अग्रजांकडून घेतलेला कर्ज आहे. आणि कर्ज नेहमी चांगल्या स्थितीतच परत करायचे असतात. याच संदेशासह मी डॉक्टर कांचन शेंदोणेकर आपली रजा घेते. कार्यक्रमाचा पर्याय नक्की कळवा. पत्ता आहे केंद्रीय निदेशक आकाशवाणी मालवा हाऊस रेसिडेन्सी एरिया इंदूर मध्य प्रदेश 452001. असंच प्रेम असू द्या आणि ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.